भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 232, दशक 18, समास 7, जनस्वभाव निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। लोकांचा स्वभाव लालची असतो, प्रारंभीचा देवदेव म्हणतात, म्हणजे मला काहीतरी द्यावे अशी वासना, काहीही सेवा न करता मालकाला काहीतरी मागावं, त्याप्रमाणे कोणतीही भक्ती केलेली नसली तरी त्यांना देवाची प्रसन्नता हवी असते। कष्ट केल्याशिवाय फळ नाही, कष्ट केल्याशिवाय राज्य नाही, केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही, आळसामुळे काम नष्ट होतं हे तर अनुभवाला येतं। तरी देखील हीन जन असतात ते कष्ट चुकवतात, आधी कष्टाचं दुःख जे सोसतात त्यांना पुढे सुखाचं फळ मिळतं, आणि आधी आळसाने जे सुखावतात त्यांना पुढे दुःख आहे। इहलोक किंवा परलोक दोन्हीकडे सारखाच नियम आहे, या दीर्घ सूचनेचं महत्त्व समजलं पाहिजे। मिळवतात तितके खाऊन टाकतात, ते कठीण काळ आला की मरून जातात। दीर्घकालीन योजना करतात तेच लोक भले असतात। धनधान्याचा संग्रह करावा, परलोकासाठी परमार्थ करावा, पुण्याई करावी, ती केली नसेल तर जिवंत असूनही ते मेल्यासारखेच असतात। एकदा मरण आल्याने काही सुटका होत नाही, पुन्हा जन्मोजन्मी यातना भगाव्या लागतात। स्वतःला मारतात, वाचवित नाहीत, त्याला आत्मघातकी म्हणणार नाही तर दुसरं काय म्हणणार। प्रत्येक जन्मामध्ये आत्मघात केला तर किती वेळा केला त्याचं गणित कोणी करायचं, म्हणून जन्ममृत्यू चुकणार नाही, देव सगळं काही करतो असं प्राणी मात्र बोलतात, पण त्याच्या भेटीचा लाभ अकस्मात होतो। विवेकाचा लाभ झाला की परमात्मा सापडतो, हा विवेक विवेकी माणसांकडे पाहायला मिळतो। पाहिलं तर देव एक आहे, परंतु अनेक देव मानले जातात, ते अनेक असल्यामुळे त्यांना एक कसं म्हणता येईल। देवाचं कर्तृत्व आणि देव हे कळलं पाहिजे। हे कळल्याशिवाय किती लोक उगाचच काहीतरी बोलत असतात, उगीच मूर्खपणाने काहीतरी बोलतात। शहाणपण वाढवण्यासाठी, तृप्तीसाठी उपाय करण्यासारखं काहीतरी सांगतात। ज्याने उदंड कष्ट केले ते भाग्य भोगत राहिले, बाकीचे करंटे लोक नुसते बोलतच बसले। करंट्याचं लक्षण करंट, ते विचक्षण लोक जाणतात। भल्याचं लक्षण उत्तम, ते करंट्याला कळत नाही। ज्यांना कुबुद्धी म्हणजे सुबुद्धी वाटते, त्यांची कुबुद्धी वाढली तर तिथे शुद्धी कशी असेल। मनुष्यत्वाच्या जाणीवेला, मनुष्यात सोडण्या इतपत जो मदांध झाला आहे त्याला काय खरं मानायचं। तिथे विचाराच्या नावाने शून्य आहे। विचाराद्वारे इहलोक आणि परलोक, विचाराद्वारे दोन्हीचं सार्थक होतं। विचाराद्वारे नित्य अनित्य विवेक पाहिला पाहिजे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास सप्तम।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला. सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण, यास नसे वेगळेपण, तैसे देह आणि दुःख जाण. देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिका अवतार झाले परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार होई. देह दुःख फार अनिवार, चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. आजवर जे जे काही आपण केले ते प्रपंचाला अर्पण केले, स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार, संतती, संपत्ती, लौकिक व्यवहार, जनप्रीती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापुरते, अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले. हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरगुरी. ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला. ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचेच फळ आपण घेई. विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार, कारण प्रपंच दुःखरूप जाण. आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यानी विषयी चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले. तैसे विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती, संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती, जगातील मान सन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती. प्रपंचातील सुख दुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला नामा परता आठव नाही त्याला. परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला. नका करू आटाआटी राम ठेवावा कंठी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या बरोबर आजही आहेत कविता गायधनी शिंगणे मॅडम.
1: नमस्कार
0: कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. कविताजी, आपण मागच्या दोन भागांपासून बोलतो आहोत कीर्तन वेदांत शिबिराबद्दल. आणि आजचा आपला खरोखर चांगला दिवस आहे की आज ते स्वतः आपल्याकडे हजर आहेत. हरिदासजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार हरिभाऊ, नमस्कार कविताताई, सगळ्या श्रोत्यांना नमस्कार.
0: हे जे शिबिर होणार आहे हे कीर्तन वेदांत शिबिर आहे.
2: बरोबर.
0: आणि वेदांत हा भाग तुमच्याकडे आहे.
2: हो.
0: खर तर कीर्तन शिबिर हे ऐकलेलं आहे, कीर्तन वेदांत.
2: कीर्तन वेदांत शिबिर ऐकायला जरी थोडंसं नवीन वाटत असलं ना, तरी याच्यामध्ये नवीन असं काही नाही आहे. कारण वेदांतावरच आधारित विचारधारा समाजापर्यंत पोचवण्यासाठीचं माध्यम म्हणजे कीर्तन आहे. वेदांत म्हणजे काय? वेदांत म्हणजे उपनिषद. आणि उपनिषद म्हणजे काय? तर उपनिषद म्हणजे जगण्याची पद्धत. उपनिषदांना जरी आपण एक खूप मोठं स्टोअर ऑफ फिलॉसॉफी म्हणत असलो, तत्वज्ञानाचं मोठं भांडार जरी म्हणत असलो ना, तरी याच्या नावामध्ये एक मेथडॉलॉजी आहे, एक

0: त्याच्या बोलण्याची खोली पण वाढू शकते आणि श्रोत्यांना म्हणजे जो कीर्तनकार ह्या शिबिरातनं तयार होणारे त्याचे श्रोते मी म्हणतोय त्याच्या श्रोत्यांना वेदांत परिचित होईल, उपनिषद हे नाव आणि त्याच्यातली उदाहरणं पण ऐकायला मिळतील आणि त्याच्यातून उपनिषदांसारखी ग्रंथ महत्तम ग्रंथ आपल्या वैदिक संस्कृतीत आहेत याचंही दर्शन समाजाला होईल. म्हणून कीर्तन वेदांत शिबिर, नुसतं कीर्तन शिबिर म्हटलं असं तरी त्याच्यामध्ये वेदांत हा येतोच, पण आम्ही मुद्दाम दोन नावं वापरली कारण वेदांत पण समाजापर्यंत पोहोचायला हवा
1: आणि मला वाटतं वेदांतातला विचार समजावा म्हणूनच कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तररंग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तो जो विचार पूर्वरंगात सांगितला जातो वेदांताविषयीचा, त्या आनुषंगिक चरित्र सांगून तो कसा अंमलात आणायचा हे मला वाटतं त्याच्यातून.
0: अगदी बरोबर आहे तुमचं हरिभाऊ. कुठलाही विषय ज्यावेळेस समाजासमोर मांडायचा असतो त्याचं माध्यम कीर्तन असो, प्रवचन असो, व्याख्यान असो, चर्चा असो, काहीही असो, दोन गोष्टी याच्यातल्या शाश्वत आहेत. एक आहे सिद्धांत आणि एक आहे दृष्टांत. दृष्टांताशिवाय सिद्धांत समजत नाही आणि सिद्धांतच मुळातला नसेल, म्हणजे मला म्हणायचं की सिद्धांतच जर मुळातला आपला तयार नसेल तर आपण दृष्टांत कोणता निवडणार. म्हणूनच हा सिद्धांताची तयारी म्हणून कीर्तनामध्ये वेदांत शिकावं.
2: काय झालंय गुरुजी की आपण हा जेव्हा ठरवला प्रोग्राम कीर्तन वेदांत शिबिर, तर जेवढे काही फोन रजिस्ट्रेशनसाठी येत आहेत तर त्याच्यात म्हणजे काय समसम प्रमाण मी म्हणेन की लोक सांगतात मग ते आम्ही ते उपनिषद नाही केलं तर चालेल का, आम्ही फक्त कीर्तन करतो. मग मला ते समजावून सांगावं लागतं की वेदांताच्या शिवाय तुम्ही कीर्तन करूच शकत नाही. पण एकूणच असा प्रवाह सगळीकडे माझ्या आत्तापर्यंत जेवढे फोन माझ्याकडे येत आहेत त्यांच्या मागे हाच एक असं स्पष्ट विचारतात म्हणजे की मग उपनिषदाचं नाही केलं तर चालेल का.
0: याच्या पाठीमागे मला तर असं वाटतं की ह्या सगळ्यांची उपनिषदांविषयीची एक भीती
2: आहे. एक्झॅक्टली.
0: आणि आपण जर त्याच्या जवळच जाण्याचा प्रयत्न केला नाही तर ती भीती जाणार सुद्धा नाही. आणि मी अगदी ठामपणे तुम्हा सगळ्या श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की उपनिषद अवघड नाहीत.
1: नाही तोच हे आहे म्हणजे वेदांत म्हणजे कोरडा
0: नाही.
1: वेदांत
0: अजिबात नाही.
1: वेदांत समजणारा
0: वेदांत कोरडा नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही उपनिषद वाचायला घ्या. एका उपनिषदामध्ये कमीत कमी दोन ठिकाणी तरी उपनिषदकारांनी सगळं क्रेडिट स्वतःच्या सद्गुरूंना दिलेलं आहे भक्तिभावानी. ज्या ठिकाणी आपण विवेकानंदांच्या त्या एका वाक्यासाठी उपनिषदांना ओळखतो, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान्निबोधत उठा जागेवा, ह्या मंत्राच्या अगदी नंतरचाच मंत्र जर बघितला. आता उठा जागेवा हा कर्मप्रधान आपल्याला वाटतो हा मंत्र, की हा आपल्याला उत्साह देतो आणि हा आपल्याला एक, पण त्याच्याच नंतरच्या मंत्रामध्ये उपनिषद सांगतात की हे सगळं करायचं असेल, उठून उभं राहायचं असेल आणि उभं राहून जर लोकोत्तर कार्य करायचं असेल तर सद्गुरूंना शरण जा. त्याच्याच नंतरच्या मंत्रामध्ये आहे. कुठे वेदांत कुठेही कोरडा नाही, पण आपल्याला तो कोरडा का वाटतो कारण आपण त्याच्या जवळच गेलो नाही ना. आपण कधीच उपनिषदांची पुस्तकं वाचली नाहीत, उघडली नाहीत, विकत घेतली नाहीत, मागितली नाहीत कोणाकडे, उपनिषद ऐकायला गेलो नाहीत, म्हणून आपल्याला तो अपरिचित वाटतो आणि अपरिचित वाटण्यामध्ये एक साहजिक भीती येते. म्हणून मला ह्या निमित्ताने सगळ्यांना असं सांगायचं आहे की उपनिषद अवघड नाहीत आणि कीर्तनामध्ये वेदांत हा जो काही विषय आहे हा तुम्हाला आनंदच देणारा आहे आणि याच्याविषयीची भीती घालवायची असेल तर या शिबिरामध्ये नक्की या.
1: मग आपण याला काही असा अभ्यासक्रम वगैरे असं काही ठरवलंय का?
0: याचा अभ्यासक्रम आहे. उपनिषदाचा अभ्यासक्रम हा निश्चितपणे असतो, पण कीर्तन वेदांत शिबिरामध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळणार आहे किंवा काय शिकायला मिळणार आहे, तर कीर्तनामधनं आपण वेदांताच्या कोणत्या गोष्टी सांगू शकतो, उपनिषदाची अशी कोणती तत्व आहे की जी संत साहित्याशी अगदीच जुळतात, सगळीच जुळतात मी नाही म्हणत नाही.
1: नाही तुम्ही आत्ता म्हटलात ना की वेदांताने सांगितलेल्या मंत्राचं काय आहे तर सद्गुरु म्हणजे हेच तर तुकाराम महाराजांनी पण म्हटलं, कोणी संतांनी जे म्हटलेलं आहे की सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आधी, हेच तिथे आहे.
0: अगदी बरोबर. उपनिषदांमध्ये हेच आहे. तुम्ही बघा, आमच्या आधीच्या धीर पुरुषांनी आम्हाला सांगितलं, मग आम्ही तुम्हाला सांगितलं हे वाक्य, आणि ह्या वाक्याची पुनरावृत्ती तुम्हाला उपनिषदामध्ये ठिकठिकाणी दिसेल.
2: मागच्या एपिसोडला गुरुजी

0: आले होते, जो आता अगदी तरुण कीर्तनकार म्हणून आपण त्यांना इथे बोलवलं होतं, तर त्यांनी पण त्याचं पण असं तेच म्हणणं होतं की खरं म्हणजे कीर्तनामध्ये वेदांत असायलाच हवा, म्हणजे त्याशिवाय कीर्तन होऊ नये. पण आजचं कीर्तन बऱ्याचदा हा मुद्दा सोडून दिसतं आहे की त्याच्यामध्ये वेदांताचा भाग कमी येतो. आणि दुसरी गोष्ट अशी, म्हणजे मी तुम्हाला एकाच प्रश्नात दोन प्रश्न विचारते गुरुदेव, की तरुणांचा कल ह्याच्याकडे बिलकुल नाही, त्याच्यामुळे कीर्तनाला रजिस्ट्रेशन आपल्याकडे तरुणांचं नाही, आणि जे आहे रजिस्ट्रेशन होते त्यांना भीती उपनिषदाची आहे.
1: म्हणजे कीर्तन किंवा वेदांत हा विषय रिटायर झाल्यानंतरचा.
0: हो, रिटायर झाल्यानंतर पण नाही, कीर्तन म्हणजे त्यांना असं वाटतंय एकूण जो माझं जेवढ्या सदस्यांशी बोलणं झालं की त्याच्यात वेदांताचा काही संबंध नसतो. पण मुळात आपण कीर्तन म्हणजे कीर्तनामधून वेदांताचाच विचार आपल्याला खरं म्हणजे पोचवायचा असतो हे कसं ठसवता येईल आपल्याला?
2: मुळात कीर्तनामधनं, तुम्ही जसं आत्ता म्हणालात की निनादजी पण तसं म्हणाले की कीर्तनामध्ये वेदांत असायलाच हवा आणि तो असतोच. आता ह्या शिबिरामध्ये आपल्याला काय ऐकायला किंवा शिकायला मिळेल, तर आपण संत साहित्यामधले जे काही सिद्धांत सांगतो त्याचं जे मूळ तत्वज्ञान वेदांतामध्ये किंवा उपनिषदामध्ये आहे ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तुम्ही नवीन काहीही शिकणार नाही आहात. संत साहित्य आणि वेदांत याच्यामधलं साम्य हेच आपल्याला शिकायचं आहे. संत साहित्यामध्ये एखादा अभंग असेल, हरिपाठातला एखादा अभंग असेल, तो वेदांताशी कुठे मिळता जुळता आहे हेच आपल्याला शिकायचंय. आपण एखादा जो सिद्धांत घेतो तो सिद्धांत आपण संत साहित्याच्या भाषेमध्ये मांडतो, तोच सिद्धांत उपनिषदामध्ये कुठे आहे हे जर आपण आपल्या बोलण्यामधनं सांगितलं, हे जर आपण आपल्या कीर्तनामधनं सांगितलं, तर कीर्तनाचा पण आवाका वाढतो, आपली अभ्यासाची खोली श्रोत्यांना कळते. आणि सगळ्यात महत्वाचं, याला मी म्हणजे ह्या सगळे हे सगळे बाय प्रॉडक्ट आहेत माझ्या दृष्टीने. मूळ कीर्तनात वेदांत का, याचं उत्तर एवढंच आहे की कीर्तनामध्ये ज्यावेळेस वेदांत येतो ना, त्यावेळेस कीर्तनकाराची इन्व्हॉल्वमेंट कीर्तनामधली वाढते आणि त्याचा स्वतःचा वैयक्तिक विकास हा अधिक वेगाने होतो.
0: हा मुद्दा अगदी मला बरोबर वाटतो, कारण ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे की मी आधी कीर्तन शिकले आणि नंतर उपनिषदाचा थोडासा परिचय करून घेतला. मी म्हणत नाही की उपनिषद शिकले, पण थोडासा परिचय मी निदान करून घेतला. आणि त्यावेळेला पण, म्हणजे मी आता जो पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारला की त्याच्यातही तरुण मंडळी नाहीतच, तर तुम्हाला काय वाटतं का बरं वळत नाहीत तरुण मंडळी उपनिषदाकडे?
2: तरुण मंडळी उपनिषदाकडे न वळण्यापाठीमागचं कारण मी नेहमीच सांगत असतो की लॅक ऑफ इन्फॉर्मेशन हे आहे, माहितीचा अभाव. उपनिषद यांच्यापर्यंत कोणी पोचवलीच नाहीत. मला कोणावरही टीका करायची नाही, पण ज्यांनी पोचवली त्यांनी ती तुमच्यासाठी नाहीत ह्याच पद्धतीने पोचवलीत. उपनिषद तरुणांनी नाही शिकायची, मग कोणी शिकायची? उपनिषद ज्यांनी लिहिली ती सगळी तरुणच होती. नचिकेता घ्या.
0: निनाद तेच म्हणला की शंकराचार्यांनी तरुणपणातच उपनिषदांचं भाष्य लिहिलेलं आहे.
2: शंकराचार्य अगदी अलीकडचे आहेत. मी उपनिषदांमधली पात्र सांगतो तुम्हाला. नचिकेत हा कुमार नचिकेत आहे. त्याच्यानंतर उद्दालक आणि श्वेतकेतू. श्वेतकेतू हा तरुण आहे.
0: बरोबर.
2: श्वेतकेतू तरुण आहे, सत्यकाम तरुण आहे. ही सगळी तरुणांच्या गोष्टींनी भरलेली उपनिषद आहेत.
1: हा, म्हणजे तुम्ही जे आता म्हटलं की असंही ते गोष्टी वेल्लाळच आहे, असं नाही की बघ क्लिष्ट काहीतरी तुम्ही सांगताय असं नाही आहे. उपनिषदांमध्ये सुद्धा गोष्टीच आहेत आणि त्या गोष्टीतनच तुम्हाला पटवून दिलेलं आहे.
2: अगदी बरोबर, गोष्टीतनच पटवून दिलेलं आहे. पण मुळात घाबरण्याचं कारण मला असं वाटतं की संस्कृतमध्ये आहे
0: सगळ्यात मोठा भाग तोच येतो.
2: आणि उपनिषद संस्कृतमध्ये असल्यामुळे आम्हाला कशी कळणार? म्हणूनच मी सांगतो की कशी कळणार याचं उत्तर हे कीर्तन वेदांत शिबिर आहे. ह्या शिबिरामध्ये आला तर कीर्तनामध्ये वेदांत आल्याने वैयक्तिक आयुष्यामध्ये किती फायदा होतो, किती समाधान मिळतं. फायदा म्हणजे मी समाधान म्हणतोय. समाधान किती मिळतं हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही, आणि उपनिषदांच्या जवळ गेल्याशिवाय ती भीती पण जाणार नाही,
0: कमी होणार नाही. पण कीर्तनामध्ये आताच्या परिस्थितीत असं दिसतंय की लोक मुळात कीर्तनाकडेच वळणं कमी झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण बालाजीवाल्यांशी बोललो या संदर्भात, तेव्हा त्यांनी पण, आता त्यांच्या बालाजी मंदिरात तर म्हणजे अखंड कीर्तन सेवा आहे, पण त्यांनी पण तोच मुद्दा उचलून धरला की श्रोताच कमी झालेला आहे मुळात कीर्तनाचा. मग त्यातनंही जेव्हा वेदांत आपण कीर्तनामध्ये घेतो तर आहे नाही ते पण तत्वज्ञानाच्या भीतीने आणखीन दूर जातात असा अनुभव येतोय.
2: असं नाहीये, असं नाहीये. कीर्तन आणि वेदांत याची सांगड परत घालायला आपण थोडीशी गडबड करतो असं मला वाटतं. कीर्तन ही जी पद्धती आहे ही पद्धती लोकांना समरस करून संगीत, वाद्य, गायन ह्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्याची पद्धती आहे. पण काय पोहोचवायचं याचं उत्तर वेदांत आहे. त्याच्यामुळे वेदांताला जर तुम्ही ह्या सगळ्या कलांचा आधार दिला तर वेदांत अवघड वाटणार नाही सामान्य श्रोत्यांना सुद्धा, आणि श्रोतृवर्ग याच्याकडे जो पाठ फिरवतो आहे ते होणार नाही.
0: मुख्य तो ती तोच भाग जास्ती आहे की लोक पाठ फिरवत आहेत त्या गोष्टीकडे.
1: मला वाटतं काही वेळेस आपणच त्याला जबाबदार आहे असं म्हणायचं का, कारण एक सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी म्हणून कीर्तनाचा तशा प्रकारे वापर करणं किंवा तशा प्रकारे कीर्तन करणं हीच एक पद्धत होऊ घातली आहे असं वाटतं.
0: कीर्तन तशीच दिसत आहेत सध्या तरी.
2: बरोबर आहे, पण आपण कोणावर टीका नको करायला. समाज ज्यावेळेस एका विशिष्ट दिशेने घडवायचा असतो ना त्यावेळेस श्रोत्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी म्हणून आपण कीर्तन करतो ही पद्धत बाजूला ठेवून त्यांच्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्या आध्यात्मिक विकासासाठी जे योग्य आहे ते सांगणं हे कीर्तनकाराचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी प्रामाणिकपणे पाळलं पाहिजे. आणि हे तो केव्हा पाळू शकतो, जेव्हा त्याचा स्वतःचा वेदांताचा, अनेक पुराणांचा, अनेक शास्त्र ग्रंथांचा अभ्यास असेल तेव्हाच तो प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये आणू शकतो. त्याच्याकडे मुळातला जर शास्त्र साठा नसेल, शास्त्र साठा तो नसेल तर तो काय लढणार आहे.
1: हो, कारण शास्त्र हेच तिथे शास्त्र आहे.
2: अगदी बरोबर.
1: तुम्ही अगोदर पण बोललात तसंच आहे ना की म्हणजे उदाहरण तिथे द्यायचं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे, शास्त्र माहिती असतील तर तुम्ही उदाहरणं देऊ शकाल आणि तो मुद्दा पटवून देऊ शकाल.
2: बरोबर आहे, बरोबर आहे. शास्त्रच माहीत करून घेण्यासाठी म्हणून कीर्तन वेदांत शिबिर आहे.
0: आपल्या या शिबिरामध्ये आपलं साधारण 10 दिवसाचं शिबिर आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आपण एक एक उपनिषद रोज एक उपनिषद अशा पद्धतीने घेणार आहोत की सारांश उपनिषदांचा घेणार आहोत की सिद्धांतानुसार वेगवेगळ्या उपनिषदांमधून अभ्यासक्रम आपण
1: करणार? कारण 10 दिवसात पूर्णच आहे असं तर काही होणार नाही.
2: 10 दिवसात तर उपनिषद पूर्ण अभ्यासून होत नाहीत, 10 जन्मातही होत नाहीत.
0: मी आता तेच म्हणणार होते.
2: 10 दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत, आपण 10 दिवसांमध्ये 10 उपनिषदांची ओळख, त्या उपनिषदामधला कोणता सिद्धांत आपण कीर्तनातनं अगदी सहजरित्या मांडू शकतो त्या सिद्धांतावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यासाठी जी कोणती दृष्टांत ही आपल्याला संत साहित्यामध्ये किंवा आपल्या पुराणांमध्ये सापडू शकतात त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत.
0: अच्छा, म्हणजे पुराणांचा पण बेस त्याच्यामध्ये आपण थोडासा ठेवणार आहोत.
2: हो, कारण उदाहरणांसाठी पुराण ही खूप एक चांगलं माध्यम आहे. दृष्टांत हा जो काही प्रकार आहे याच्यासाठी पुराण खूप उपयोगी पडतात आपल्याला.
0: मग ती पण आपण ह्याच्या बरोबर
2: थोडीशी
0: ओळख होईल इथपर्यंत.
2: नाही, पुराणांची ओळख नाही म्हणणार मी, पण उदाहरणांसाठी म्हणून काही पुराणांमधली उदाहरणं आपण तिथे घेणार आहोत.
1: मला वाटतं या 10 दिवसांच्या वेदांताच्या या अभ्यासाने तो कीर्तनकार किंवा तो जो काही अभ्यासू असेल तो वेदांताकडे वळेल एवढी त्याची होईल असं मला वाटतं.
2: वेदांताविषयी त्याला प्रेम तयार होईल, वेदांताविषयी त्याला आकर्षण तयार होईल, आणि सगळ्यात महत्वाचं त्याची वेदांताविषयीची भीती निघून जाईल. ही भीती एकदा गेली ना की माणूस वेदांताला जवळ करायला घाबरत नाही.
1: खरंच म्हणजे म्हणताना आणि आपण आपल्या वाडवडिलांकडनं जे ऐकलेलं आहे अनेक चर्चा आता आपले आपण झाले की संस्कृतमध्ये आहे, हे आहे, ते आहे, क्लिष्ट आहे, पण ते तसं नाही आहे. म्हणजे पोहायचं असेल तर पाण्यात आधी पडायला लागेल. पाण्यात पडलंच नाही इथूनच मी म्हणतोय की नाही नाही मला नाही पोहता, तर ते शक्य नाही. म्हणून हे पडणं हा मला वाटतं विषय या कीर्तन वेदांत शिबिरामध्ये होईल. आणि त्याची संधी कविताजी मला वाटतं तुमच्यामुळे नाशिककरांना मिळणार आहे.
0: नाही हरी भाऊ, तुम्ही थोडीशी गडबड केली आहे, त्याचं क्रेडिट मला देऊ नका. कारण माझे पण दोन्ही सद्गुरु इथेच बसलेले आहेत की ज्यांच्याकडून मी शिकणार आहे, त्याच्यामुळे सगळं श्रेय माझ्या दोन्ही सद्गुरूंचंच आहे की त्यांनीच ही संकल्पना सगळी पुढे आणली आहे की आपल्याला कीर्तनाचं शिबिर घेतल्यामुळे कीर्तन कारांसाठी आपल्याला काहीतरी संधी निर्माण करून देता येतील. आणि त्याचबरोबर मला वेसीकर गुरुजींनी पण हेच सुचवलं त्याच्याबरोबर की कीर्तनाबरोबर जर वेदांत असला तरच आपण कीर्तन योग्य प्रमाणे योग्य पद्धतीने करू शकतो किंवा त्याचा जो मूळ उद्देश आहे तो आपण पार पाडू शकतो. त्याच्यामुळे ह्याचं श्रेय मला नाही, मी फक्त थोडीशी मदत करते असं मी म्हणेन. बाकी संकल्पना पण दोन्ही गुरुजींची आहे आणि पूर्णत्वास पण तेच दोघं जण येणार आहेत.

श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज भाग क्रमांक 62. मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके. मराठी संगीतसृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके. त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती. मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा. आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. १९६१ या वर्षीच्या सुवासिनी या चित्रपटात संगीतकार बाबूजींनी पारंपरिक बंदिशींचा एक यशस्वी प्रयोग केला होता. पंडित भीमसेन जोशी आणि ललिता फडके यांनी गायलेली आज मोरे मन लागो लंगरवा ही गुजरी तोडी रागातली बंदिश बाबूजींच्या उत्तुंग प्रतिभेचं एक उदाहरण म्हणून कायम लक्षात राहते. बाबूजींच्या चित्रपट गीतांची दुनिया विविधरंगी तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या भावगीतं भक्तिगीतं यांची लोकप्रियता देखील चकित करणारी आहे. मराठी भावगीतांचा विषय कुठेही निघाला किंवा आठवला गेला तर सुधीर फडके यांचीच गाणी जास्त करून आठवली जातात. शांता शेळके यांचं तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, वंदना विटणकर यांचं ते स्वप्न भाव वेडे फुलते मनात माझ्या आपुले आबोल नाते, मंगेश पाडगावकर यांची तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे डोळ्यामधले आसू पुसतील ओठावरले गाणे, अशी पाखरे येती आणि कस्मृती ठेवनी जाती, कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, या आणि अशा अनेक भावगीतांची पटकन आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. मात्र चित्रपट हेच बाबूजींचं मोठं कार्यक्षेत्र होतं. मराठी संगीतामधील बऱ्याच उत्तम गायिका संगीतकार बाबूजी यांच्याकडे गायले आहेत. अगदी सुरुवातीला माणिक दादरकर म्हणजेच माणिक वर्मा यांनी त्यांच्याकडे बरीच गाणी गायली. चित्रपटाच्या बाहेर देखील गळ्याची शपथ तुला जीवलगा, सावळाच रंग तुझा, बहरला पारी जात दारी, वाजवी पावा गोविंद, अशा अनेक गाण्यांची आठवण सहजपणे येते. अर्थात संगीतकार म्हणून बाबूजींचा विचार केला तर त्यांच्याकडे गायलेल्या गायिकांमध्ये आशा भोसले यांच्या गाण्यांची संख्या नक्कीच अधिक आहे. आशा भोसले यांनी सुधीर फडके यांची 192 गाणी गायली आहेत. इतर प्रमुख गायिकांमध्ये माणिक वर्मा यांनी 45, लता मंगेशकर यांनी 45, ललिता फडके यांनी 66, सुमन कल्याणपूर यांनी 29 आणि मालती पांडे यांनी 31 अशा संख्येने प्रमुख गायिका बाबूजींकडे गाणी गायल्या आहेत. रसिक हो, बाबूजी यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या गाण्यांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं 1965 या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुधारलेल्या बायका या चित्रपटातलं गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं एक सुरेख प्रणय गीत. हे गीत म्हणजे एका नव्या संसाराचा नव्या जीवन प्रवासाचा आरंभ आणि त्यातील माधुर्य यांच्या उत्कंठतेचं सोज्वळ चित्रण आहे. जगदीश खेबुडकर यांच्या सहज सुंदर काव्य भाषेतून आणि बाळ पळसुले यांच्या सुमधुर चालीतून हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत होतं. कवीने या प्रेमगीतात चंद्र, चांदणं, गारवा, उमलणारी कळी, अमृतस्पर्श अशा निसर्ग प्रतिमांचा उपयोग करून
नव्या वैवाहिक नात्यातली कोमलता, पावित्र्य आणि सौंदर्य व्यक्त केलं आहे. मिलनाचा आनंद हा या गाण्याचा गाभा असून यातून नवा संसार फुलवण्याची आस जाणवते. शब्दांची कोमलता आणि चालीचा गोडवा यामुळे गाण्यातली भावना अधिकच परिणामकारक होते. संगीतकार बाळपळसुले यांनी या प्रेमगीताची चाल अतिशय मधुर, मृदू आणि हळूवार अशी बांधली आहे. बाबूजी यांचा गंभीर स्थिर स्वर आणि आशा भोसले यांचा गोड हलकासा लाजरा स्वर या युगुल गायकीतून नवविवाहितांच्या मनातला संवादच जणू श्रोत्यांसमोर सजीव होतो. हे गाणं आहे नव्या संसाराची नांदी, ज्यात निसर्गाच्या प्रतिमांनी सजलेली गीतमालिका प्रेमाची माधुर्यपूर्ण चाहूल आणि सहजीवनाची शाश्वत प्रतिज्ञा आहे.

मित्रांनो, यानंतर ऐकूया 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या जावई माझा भला या चित्रपटातलं संगीतकार प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले आणि बाबूजी यांनी गायलेलं एक दर्या गीत. या चित्रपटाची कथा होती पंडित महादेव शास्त्री जोशी यांची, तर पटकथा संवाद होते मधुकर पाठक यांचे आणि दिग्दर्शन होते नीलकंठ मगदूम यांचे. निळा समेंदर निळीच नौका निळेवरी आभाळ निळी पैठणी निळसर राणी निळीच संध्याकाळ, या शब्दांनी या गाण्याची सुरुवात करतात बाबूजी आणि मग पुढचं संपूर्ण गाणं गातात आशाताई. बेतात राहू दे नावेचा वेग रातीच्या पोटात चांदाची रेघ, या गाण्याची सुरुवातच निळा या रंगाने होते. समुद्र निळा, नौका निळी, आकाश निळे, पैठणी निळी, राणी निळसर, इतके सारे निळे रंग जणू जीवनातील प्रसन्न भावनांना मूर्त रूप देतात. गाण्यातला प्रत्येक अंतरा जणू जीवन प्रवासाचीच कथा सांगतो. जीवनाची नाव फारशी डचमळू नये, ती समतोलाने पुढे जावी असा जीवनतत्वांचा संदेश यात दडलेला आहे. प्रेम हे प्रवासासारखं असतं. समुद्राच्या अथांगतेतून निळ्या आकाशाखालून आपली जीवनाची नाजूक नाव हळुवारपणे पुढे सरकत राहते. त्या प्रवासात सौम्य गती, आदर, कोमलता आणि शाश्वत संगती आवश्यक असते हा या गीताचा भावार्थ. प्रभाकर जोग यांचं मधुर संगीत, आशा भोसले यांचा गोडवा आणि सुधीर फडके यांचे गांभीर्यपूर्ण स्वर या गाण्याला अधिकच मधुर करतात. रसिक हो, थोडक्यात सांगायचं झालं तर हे गीत म्हणजे निसर्ग, नातं आणि निळ्या रंगाच्या भावनेत गुंफलेली एक प्रेमकविता आहे. ती ऐकताना आपण सारे निळ्या समुद्राच्या लाटांवर डोलणाऱ्या त्या नावेत बसतो आणि जीवनाच्या प्रवासाला एक नवीन आशय मिळतो.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत. मित्र हो, यानंतर ऐकूया सुधारलेल्या बायका याच चित्रपटातलं अजून एक युगुल गीत. या चित्रपटातली गाणी स्वरबद्ध केली होती बाळ पळसुले आणि मनोहर कदम या दोन संगीतकारांनी. सुधारलेल्या बायका या चित्रपटातलं आजच्या कार्यक्रमातलं आरंभाचं गीत संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी, आणि यानंतरचं हे प्रेमगीत संगीतबद्ध केलं आहे मनोहर कदम यांनी. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे युगुल गीत गायलं आहे अर्थातच आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी. सुधारलेल्या बायका या चित्रपटाचे दिग्दर्शक होते प्रभाकर नायक. पटकथा संवाद होते दिनकर द पाटील यांचे, आणि या चित्रपटातले प्रमुख कलाकार होते राजा गोसावी, माणिक मुदलियार म्हणजेच कामिनी कदम, शरद तळवलकर, दामूअण्णा मालवणकर इत्यादी. चित्रपटात हे गाणं आहे दूरध्वनीवरील संवादाचं. दूरध्वनीवरील एकमेकांच्या संवादातून हे प्रेमगीत साकारलं आहे राजा गोसावी आणि कामिनी कदम यांनी. दूरध्वनीवरून बोलतानाचे काही विशिष्ट शब्द, तिचं लाजणं, त्याचं हसणं या गाण्यात अर्थातच स्वाभाविकपणे येतात आणि गाण्याचं सौंदर्य खुलवतात.

बाबूजी आणि आशा भोसले यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया 1971 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कुंकवाचा करंडा या कौटुंबिक चित्रपटातलं संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं आशा भोसले आणि बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेलं एक सुंदर युगुल गीत. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दत्ता माने आणि प्रमुख भूमिका होत्या आशा काळे, अरुण सरनाईक, नयन तारा, चंद्रकांत गोखले, सुमती गुप्ते इत्यादी यांच्या. कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं हे गाणं आहे प्रेमाला मिळालेल्या पंखांच्या गोड उड्डाणाच्या कथेचं. इथं दोन प्रेमी हृदये पंख घेऊन उडण्यास सज्ज आहेत, नुसत्या स्वप्नातच नव्हे तर त्या स्वप्नात मात देणाऱ्या प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी. बघा मित्रांनो, प्रेमाच्या प्रवासासाठी मिळालेली पंख घेऊन उडणाऱ्या पाखरासारखे हे प्रेमी युगुल क्षितिजा पाशी झेप घेऊ इच्छित आहेत. चित्रपटात हे प्रणयी युगुल गीत चित्रित झालं आहे अभिनेता अरुण सरनाईक आणि अभिनेत्री नयन तारा यांच्यावर. ऐकूया मित्रांनो.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

एफएम बैंड 91.9 सह रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगल ध्वनि 91.6 FM। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मन रेडियो मंगल ध्वनि।

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.